दूर साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहिब मन वसे गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू तई गर्भ निवार।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, कार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आज पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

सहजा सोई सुहेला अनद विनोद करे सदकेला सो तनवंता सो वड साहा जो गुरचरणी मन लावण्या पहलो देते रिजक समाहा पिछो देते जंत उपाहा तुझे वरदाता अवर न स्वामी लवे न कोई लावण्या जिस तू तुथा सो तुद त्याए सात जना का मंत्र कमाए आप करे सगले कुल पारे तिस दरगे खाक न पावण्या तू वड्डा तू ऊंचो ऊंचा तू बेअंत अत मूचो मूचा।

तू साहिब शरण सुख दाता सत संगत जप प्रगटावणिया तू ऊंच अथाओ अपार अमोला तू साचा साहिब दास तेरे गोला तू मीरा साची ठकुराई नानक बल बल जावणिया माज महला पंजवा कर दूजा नित नित दया समालिए मूल न मनो विसारिए।

जो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूर नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जियो।

ए तनवंत दिसें जुग माही, तिनको सब निवें अनदिन पूज कराही, सहजे गुण रवें साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी बिगसी अमृत बाणी, नानक सा तन ता

जे बिन सतगुर के मन मने काम कराए सो जंत महा दुख पावे पौड़ी। तू सच्चा साहिब अत वड्डा तुहे जेवर तू वड वड्डे जिस तू मेले सो तुद मिले तू आपे बख्स लह लेखा छड़े जिसनो तू आप मिलाएंदा सो सतगुर सेवे मन गड गड्डे। तू सच्चा साहिब सच तू सब जियो पिंड चम तेरा हड्डे ज्यों पावे त्यों।